तगत धुमी तगत आली तगत जमी तगत झाला आंबो तगत धुकी तगत आली गेले तू तगत नाक तगत झुमी तगत नाक नाक झुमी तगत नाक नाक झुमी तगत नाक नाक झम धरिता जग धरिता झन झाले कोकू धारी दाबू तारी गेले तारी धरिता जग धरिता झन झाले कोकू धारी दाबू तारी गेले झम धरी जग